0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। संगीत प्रेमी श्रोत्यानो नमस्कार, सुस्वागत। तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो आपल्या दैनिक कार्यक्रमात स्वर तरंग। सारी 12 ते 1 वाजतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी। तर सिखो नेहमीप्रमाणे आमची साथ, आपण नक्कीच त्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत। तर सिखो शुभारंभ करूया आजचा आपला स्वर तरंग कार्यक्रम एका अप्रतिम भक्ती गाण्याने।

तर सिखो अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला स्वरतरंग कार्यक्रमाचा. तर सिखो या 30 मिनिटांच्या संगीतमय कार्यक्रम आपण चालूच ठेवूया काही अप्रतिम गाण्यांनी. आणि या क्षण तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील कोली गीतास निवड आपण केलेली आहे. तर ऐकूया शोक योगेश आग्रकर यांच्या सुमधुर आवाजात एक कोली माशप.

तर सिखू या गाण्यानंतर शेवटचा गाणं असणार आजचा आपला सुरतरंग कार्यक्रमाचा. तर ऐकत रहा आपला आजचा कार्यक्रम एक वाजतापर्यंत.

0: 819 किलोहर्ट्ज ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग, स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: नमस्कार श्रोतृंनो, श्री सोबत आपण आहात त्या रेडिओ मॉरिशस स्वर स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतृंनो, 4 वाजले आहेत अँड नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 5 पर्यंत। तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, ट्यून करा, आमच्यासोबत आजच्या संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या। फोनावर श्रोतृंनो कार्यक्रमाची सुरुवात करूया। सप्टेंबर महिन्याची सुरुवात झालेली आहे श्रोतृंनो, तेव्हा दणक्यात सप्टेंबर महिन्याचे स्वागत करूया विथ द फर्स्ट ट्रॅक आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांच्या आवाजात। तेव्हा ऐकूया पहिलं गाणं, याचा स्वाद घ्या।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो श्रीसोबत आपण आहात रेडिओ मनुष्यस्वर स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे अँड श्रोत्यांनो या क्षणी तुम्हा सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना। तुम्हाला माहितीच आहे की सध्या मॉरिशसमध्ये सियाक आशिल जवाता चालू आहे अँड येस श्रोत्यांनो तुम्ही जिंकू शकता या सर्कससाठी जवाता सर्कससाठी दोन स्पेशल तिकीट। तेव्हा श्रोत्यांनो आमची साथ देत राहा, काही क्षणात मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहे। तेव्हा श्रोत्यांनो आमची साथ देत राहा, या पुढच्या दोन गाण्यानंतर मी तुम्हाला या एक प्रश्न विचारणार आहे। तेव्हा तुम्ही श्रोत्यांनो आमची साथ देत राहा, या क्षणी ऐकूया नेक्स्ट्रॉक हर्षवर्धन वावरे आणि सायली कांबळे यांच्या सुमधुर आवाजात।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: श्रुतनु मगाशी सांगितल्याप्रमाणे सिया काशीला जवाता घेऊन आले आहे एक खास स्पर्धा, आणि आपण जिंकू शकता सिया काशीला जवाताचे दोन एंट्री तिकीट्स आणि अनुभवा जादू थरार आणि अशा अप्रतिम सर्कस परफॉर्मन्स श्रुतनु आणि आपल्या सहकुटुंबासोबत। तेव्हा श्रुतनु, या क्षणी मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आपण पाठवू शकता ऑन व्हॉट्सअप 5251 7005 या नंबरावर। तेव्हा प्रश्न असा आहे श्रुतनु, On which two weekdays are the Sia Kashila Zavata performances held at 5:30 p.m.? Yes, Shudhanu, mi parat ekda prashna vicharto. On which two weekdays are the Sia Kashila Zavata performances held at 5:30 p.m.? Teva Shudhanu, aparna prashna chi uttar padhu shakta on WhatsApp 5251 7005 ya number avara. Yakshani Shudhanu, ekuya next track ya chaswa gheuya.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: सृजन उद्या हे मराठी गायक शाहीर साबळे यांचा जन्मदिवस, तेव्हा या क्षणी त्यांच्याच आवाजात ऐकूया नेक्स्ट ट्रॅक आणि या गाण्याद्वारे त्यांना आदरांजली वाहूया। तेव्हा ऐकूया पुढचं गाणं शाहीर साबळे यांच्या आवाजात, एक लोकगीत, एक जागरण गीत, याचा आस्वाद घेऊया।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: वेलकम बॅक श्रोतनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत। शिटी सोबत आपण आहात तर वेदमृष स्वर स्वर तरंग कार्यक्रमात मी परत एकदा तुमचे स्वागत करतो। श्रोतनो, आज सप्टेंबर महिन्याचा दुसरा दिवस आहे। श्रोतनो, वर्षातील एक खास महिना। श्रोतनो, लवकरच आपण साजरा करणार आहोत गणेशोत्सव। एन देश श्रोतनो, गणपती बाप्पा मोरया हा जयघोष गाण्यावर ऑलरेडी

पडायला लागलं आहे सगळीकडे. जोरदार तयारी चालू आहे, स्पेशली झाकरीची तालीम. तेव्हा सुनूया अर्थातच याक्षणी या वातावरणात ऐकूया एक झाकरी गीत काविराज रामा यांच्या आवाजात. याचा आस्वाद घ्या श्रोत्यांनी. द कीप ट्युनिंग 5 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: श्रोतनु, संगीत ताण दूर करते तेव्हा दुपारची स्ट्रेस, ट्रॅफिकची स्ट्रेस दूर करण्यासाठी आमच्यासोबत काही समय गाण्यांचा आस्वाद घ्या। अँड तसं पाहिलं श्रोतनु, वेळ निसटून जात आहे, काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे। फक्त 11 मिनिटे राहिले आहेत, तेव्हा आमची साथ देत राहा शेवटपर्यंत। या क्षणी ऐकूया सोनू निगम यांच्या सुमधुर आवाजात नेक्स्ट ट्रॅक, गाण्याचे बोल आहे मौन तू आणि मौन मी, याचा आस्वाद घ्या। श्रोतनु, अँड कीप ट्युनिंग, 5 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे।

श्रुतीने याक्षणी ऐकूया शेवटचं गाणं आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांच्या सुमधुरावजात थिकन फ्रॉम द मूवी पाणी एंड श्रुतीनो याच गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा वाटतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. ते काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

रसिक मंडळी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2. रसिक मंडळी या 20 मिनिटांच्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही ठेच जाणार आहोत पंढरीला. महेश काळे यांची सुमधुर आवाजात ऐकूया लहानपण देगा देवा.

रसिकमणी हो पंधरीत राहूया विठ्ठला चेतरणी आस्वाद घेऊया आदर्श शिंदे यांच्या समुद्र आवाजात ऐकूया नाचतो रंग माझा पांडुरंग आस्वाद घेऊया

रसिकमणी उकुर या साल तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 वीस मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी सध्या मी वाजवित आहोत जवेद अली आनंदी जोशी यांच्या समुद्रावाजात रोमांस. स्टेडियम ले जाऊया, आस्वाद घेऊया साजनार.

रसिक श्रोत्यांनो, काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो तेव्हा रोहित राऊत, सोनाली सोनवणे यांच्या समुद्रावाजात ऐकूया मराठी ठेका. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.